रोवत आवे, रोवत जाए सो हसे, बस्तो होए होए सो उजर, उजर होए सो बसे, जलते थल कार थलते कुआ, कूबते मेर करावे, धरती ते आकाश चढ़ावे, चढ़े आकाश गिरावे, पेखारी ते राज करावे, राजा ते पेखारी, खाल मूर्ख ते पंडित करबो, पंडित ते मुगधारी, नारी ते जो पुरख करावे, पुरखन ते जो नारी, कहो कबीर साधु को प्रीतम, तेस मूर्त बलिहारी।

दूर कथ न कथि न आवै तोट कथ कथ कथी कोटी कोट कोट देंदा दे लेंदे थक पाहे जुगा जुगंतर खाही खाहे हुक्मी हुक्म चलाए राहो नानक विकसै वे परवाहो साचा साहिब साच नाए पाख्या पाओ अपार।